सध्याय कोणी म्हणजे त्यावेळी करतो त्यंतर खाया कोणी दुनिया तोडे बंधनान पाणी थोडा खाया तू शिष्या द्वारे चले चले स्वाया